0: वेलकम बैक फ्रेंड्स, डोगरी रेडियो तुंदा स्वागत है। ते मैं गल करा थी जनरल जोरावर सिंह दे शौर्य दी। ते इतिहासकार दस दिन कि शिव भक्त है बहुत बड़े, ते इंदा मन हा जेड़ी कैलाश मानसरोवर स्थली शिव जी भगवान हुंदी ओह भारत देश की सीमा के अंदर गे होनी चाहीदी है। इसी मंशा ही लई इन्हें 1841 पर तिब्बत पर कूच करी दिता। ते आखदे ने कि लड़ाई बड़े महीने चली, साड़ी जीत होनी ते पक्की गए ही, पर बर्फीली हवाएं ते मौसम ने ते खराब औजारे उन्ना साथ नहीं दिता। खाने पीने की कमी भी हुई गई, उपरा मौसम की मार ये नहीं पई कि इंदी टोली के बड़े सारे बंदे जान देनी पई, ते उन्दे चा एक ए भी है। पर आखदे ने तिब्बत के लोग अज भी गल करते ने कि बड़े शौर्य वीर ते बड़े गे पराक्रमी है। इसे आस्ते उस स्थान पर अज भी इंदी एक समाधि बनाई दी गई है। तो इत्थे दे लोग अज भी कोई न्याणा जमदा है तो उत्थे मत्था टकाने की लई जांदे ने। आखदे ने कि अस ये प्रार्थना करने हैं कि साड़ा जेड़ा भी ये न्याणा है ये उन्दे आंगर के पराक्रमी वीर ते शूर वीर बने। तो दोस्तों ये अपने आप च एक मिसाल है। उम्मीद है तुसी पसंद आई हो मेरा अज का एपीसोड। मैं फिर परती आ गई, उनमें ही दियो इजाजत। नमस्कार।
1: हाय फ्रेंड्स, मी अंजली। अहो काय सांगू तुम्हाला, आजही दूरवरून झुकझुक जाणारी रेल्वे गाडी दिसली ना की मला पटकन जाऊन बसावंसं वाटतं त्यात। आणि मला माहिती आहे की तुम्हालाही तसंच वाटत असणार, कारण प्रत्येकाच्या मनात एक लहान मूल सतत जाग असतच ना। पण काय मज्जा होती हो तेव्हा रेल्वेनी जाण्याची। वार्षिक परीक्षा संपली, उन्हाळ्याची सुट्टी लागली की बेत सुरू होत मामाच्या गावाला जाण्याचे। ते आपल्या आयुष्यातलं पहिलं पर्यटन, कुणी आगगाडीनं तर कुणी बसनी, पण सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाऊन मज्जा करून यायचेच। त्यासाठी प्रवासाची तयारी, लोखंडी पेट्यांमध्ये कपडे घड्या करून ठेवणं, होल्डॉलमध्ये जास्तीचं सामान भरणं, चिवडा लाडू असा खाऊ आणि इतर सटर फटर सामान साध्या कापडी पिशव्यांमधून भरणं, ही सगळी कामं घरातल्या मोठ्या मंडळींची। बच्चे कंपनीची त्यात लुडबुड, भरलेलं सामान पुन्हा विस्कटायचं, त्यासाठी मोठ्यांची बोलणी खायची, तिथे भावंडांबरोबर खेळायला घेतलेले पत्ते गोट्या सापशिडी नीट ठेवली आहे की नाही हे वारंवार तपासून बघायचं, असा सगळ्या हवा हवासा गोंधळ सुरू असायचा। प्रवासाचा दिवस उजाडायचा, गावी जायचं या एक्साइटमेंटनं रात्री झोप लागलेलीच नसायची, भराभर तयारी व्हायची। मस्तपैकी चविष्ट तिखट मिठाच्या पुऱ्या, दही भात, लोणचं असा डब्बा आई तयार करायची। बिसलेरी पाण्याची चैन कुठली हो तेव्हा, साधं घरचं ताजं पाणी भरून घेतलं जायचं आणि मग प्रवास सुरू व्हायचा। खिडकीपाशी बसण्यासाठी केलेला हट्ट, त्यासाठी पाठीत बसलेला धपाटा, सगळं आठवतं आजही। गावी पोचल्यावर आजी मायेनं जवळ घ्यायची, तिचा मऊसूत हात गालांवरून फिरायचा। किती वाळलीस ग पोरी, असं ती आईला मायेनं म्हणायची। किती लाड होत असत सगळ्यांचे, असे ती जिव्हाळ्यात न्हालेले मंतरलेले दिवस बालपणीचे, मामाच्या गावचे।

हॅलो फ्रेंड्स, मी अंजली. आपल्या मराठी मातीचं वर्णन तरी कसं आणि किती करावं? सह्याद्रीच्या अभेद्य पर्वतरांगांचं वर्णन करायचं की सातपुड्याचं, मेळघाटातल्या घनदाट जंगलाचं की अजिंठा वेरूळचं, गडचिरोलीतल्या दुर्गम प्रदेशांचं की कोल्हापूर साताऱ्याच्या कसदार जमिनीचं, नावं तरी किती घ्यावीत आहेत ना प्रश्न. पण महाराष्ट्राची कोकण पट्टी मात्र आवर्जून बघावी अशीच. भारताच्या पश्चिमेचा समुद्र किनारा आणि त्याला समांतर अशी सह्याद्रीची डोंगर रांग यांच्या मधला हा प्रदेश कोकण, परशुरामाची भूमी, निसर्ग सौंदर्यानं नटलेली. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळींच्या बागा, फणस, काजू, कोकम, डोंगर उतारावर केलेली भाताची शेती यांनी सजलेली. इथल्या सह्याद्रीच्या कणखर कड्यासारखीच इथली माणसं, कष्टाळू, कणखर, साधीबोळी पण हुशार. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्यटन करायलाच हवं बरं का. गणपतीपुळ्याचं गणेश मंदिर, पावस, गुहागर, दापोली, तारकर्ली, प्रत्येक ठिकाण निसर्ग सौंदर्यानं बहरलेलं. आणि कोकणातला रस्त्यांनी केलेला प्रवास तर डोळ्यांचं पारणं फेडतो अक्षरशः. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुरुड, जंजिरा हे जलदुर्ग छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. स्वच्छ, विस्तीर्ण, सुंदर, शुभ्र वाळून नटलेले समुद्र किनारे, उसळत्या दर्याच्या निळ्याभोर फेनिल लाटा, माडांची बन, हिरव्यागार वृक्षराजीत लपलेली लाल सुटूक कौलारू घरांनी सजलेली चिमुकली गावं, इथला हापूस आंबा, गोड शहाळी, पिवळे धमक, फणसाचे मधुर गरे, सोलकढी, इथले उकडीचे मोदक, वालाचं बिरड आणि हो, मत्स्यप्रेमींसाठी ताजे मासे, शिवाय इथलं प्रसिद्ध झणझणीत मटण आणि वडे, सगळ्यांच्या रसना तृप्त करणारे इथले पदार्थ. खाडीच्या शांत जलाशयातून विहार करणारी डौलदार गलबत, परसात फुललेली अबोली आणि दरवळणारा मोगरा, वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.

आपण सारेच रोज एवढ्या धावपळीत घाई गडबडीत असतो, पण तरीही दिवसभरात वेळात वेळ काढून परमेश्वरापुढे नतमस्तक व्हावंसं वाटतंच आपल्याला। त्यांनी अपार शांती मिळते मनाला। परमेश्वराचं निर्गुण निराकार रूप तर सर्वमान्य आहेच, पण तरीही आपल्या मनाला सगुण भक्तीची ओढ असतेच। महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरं देवस्थानं याचीच साक्ष देतात। मुंबईतलं प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथाचं देऊळ आणि महालक्ष्मीला तर भाविकांची अलोट गर्दी असते। पुण्यातलं दगडूशेठ गणपती मंदिर, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग, नाशिकची सप्तशृंगी माता त्र्यंबकेश्वर, कोल्हापूरची अंबाबाई, रत्नागिरीतलं गणपतीपुळ्याचं गणेश मंदिर, पुण्याजवळ जेजुरीचं खंडेरायाचं देवस्थान, शनी शिंगणापूरचं शनी मंदिर, आपल्या अमरावतीची अंबाबाई आणि एकविरा मंदिर, नागपूरचं टेकडीवरचं गणेश मंदिर, माहूरगडावरची रेणुका माता, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, किती म्हणून नावं घ्यावीत। यातल्या अनेक मंदिरांची स्थापत्यकला शिल्पकला खरोखरच नेत्रदीपक आहे। हेमाडपंथी शैलीत बांधलेली ही मंदिरं एवढी प्राचीन असूनही त्यांना आत्ता कुठेही धक्का पोचलेला दिसत नाही। 12व्या 13व्या शतकातली ही बांधकामं त्या काळात वास्तुकला किती प्रगत होती हे सोदाहरण पटवून देतात आपल्याला। आजही अनेक वास्तुशास्त्रज्ञ त्यांच्या शैलीचा अभ्यास करतायत। या प्राचीन मंदिरांपुढे प्रांगणात उभारलेल्या भव्य दीपमाळाही तेवढ्याच प्रेक्षणीय। यात्रे जत्रे प्रसंगी उजळलेल्या पणत्यांनी लखलखणारी दीपमाळ मन प्रसन्न करते, डोळ्यांचं पारणं फेडते। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शुद्ध मानवतेची सत्वशील शिकवण देणारी ही देवस्थानं मन अंतर्बाह्य शुद्ध करतात, शुचिरभूत करतात।